0: हेलो
1: हेलो
0: ए
1: सास मम्मी
0: पोवा
1: डॉक्टर फोन क्या बात कर रेडियो 47। निमोना मैसेज यको उनासेमा उनाटका ईशे
0: नाटका ईशे
1: अल्वा एंटोनी अमेक्फाय नीनी
0: ये तो सुना तो फीलिंग्स जाका मेरे कजनी है ना मम्मी तो अच्छा लगती है मेरे कजन
1: na mmekuwa pamoja for how long?
0: Miaka karibu nne hivi.
1: Miaka nne. Na hii miaka nne ushachoka?
0: Hata hakuna kitu ilifanyika.
1: Kiaje unakumaanisha nini?
0: Yaani ni long distance. Hatujai pasana nchi hivi.
1: Anaishi wapi?
0: Kaya kukakamega.
1: Na wewe uko wapi?
0: Mimi niko Garissa.
1: Ai! Garissa na Kakamega hata nyinyi mko na nguvu. na hujai muona?
0: Tulionana, tulianza tukiwa shule.
1: Ai, ai. Wacha tumtafute basi.
0: Sawa.
1: Nyinyi watu. Usikate simu.
0: Sawa.